स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कोंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

देशमुख ले गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जीनियंत येत.

मुगच ऐकू पियानो कुंभनाथ कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंभनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिलं गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला तुझ

मुखले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्लिया कोंगनीनाथ कार्यक्रम मिलता देव बरे करूँ इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकोन रावत रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग.